सुप्रभात श्रोते हो, FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर, 28 वैशाख 1948 म्हणजेच दिनांक 18 मे 2026. सकाळची 5:58 झालेली आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provoro-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: सुबह के 8:30 हो रहे हैं।
1: एफएम बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। 8:30 झालेली आहे। ऐकूया कार्यक्रम गीत गंगा। कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजित कडकडे यांच्या आवाजात ऐकूया संत तुकारामांची रचना।

सुरेश वाडकर यांच्या आवाजात प्रवीण दवणे यांचं गीत श्रुतीवातच आपण ऐकलं. संगीत दिले प्रभाकर पंडित यांनी. गीतगंगा कार्यक्रमात ऐकूया एक संदेश.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

विठ्ठल शिंदे यांच्या आवाजात संत तुकारामांची रचना आताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया गौरी कवी यांच्या आवाजात साहेबराव ठांगे यांची रचना.

श्रोते सुपरस्टार या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं आणि याबरोबरच गीतगंगा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी एक निवेदन आहे का. आज म्हणजेच सोमवार दिनांक 18 मे 2026 सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6040067 25601 01 किंवा 25292266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 18 मे 2026 रोजी सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. आमचा यानंतरचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

0: पाल्मिटिक एसिड वाला जो हो ऑलिव, हम लोग जो बोलते हैं पाम ऑयल वगैरह, अगर क्वांटिटी एक्स्ट्रा हो गई उनकी, एक लिमिट के बाहर क्वांटिटी हो गई, तो वो हानिकारक है। तो एक्स्ट्रा क्वांटिटी में कोई भी तेल हानिकारक है और जो ट्रांस फैट्स है वो हानिकारक है। बाकी के तेल ऐसे कोई बहुत ज्यादा हानिकारक नहीं है, एक लिमिटेड क्वांटिटी में ले सकते हो आप। जैसे घर का घी है, उसमें सैचुरेटेड फैट रहता है, वैसे भी 10% रिकमेंडेड है वो। तो और जो सबसे अच्छे फैट होते हैं पॉली अनसैचुरेटेड फैटी एसिड्स, जैसे कोकोनट ऑयल हो गया, सनफ्लावर ऑयल हो गया, ये उसमें है ना पॉली अनसैचुरेटेड, पाम ऑयल हो गया, ऑलिव ऑयल हो गया। लेकिन पाम ऑयल और ऑलिव ऑयल क्या है, कुकिंग के लिए बहुत ज्यादा सुटेबल नहीं है। उनका जो बॉइलिंग पॉइंट है ना वो बहुत कम रहता है, वो जल्दी स्मोक हो जाते हैं, ऐसा है। तो वो दोनों चीजें बैलेंस रख के जो है वो डिसीजन लेना चाहिए।
1: एक और श्रोता से बात करते हैं। हेलो
2: हेलो
1: नमस्कार
2: सर, एक्सपेलर आणि करडईचं तेल काढलेलं आपल्या हार्टला कसं राहील आणि आपली जी झोप कमी होते 5 किंवा 6 तास तर ती सफिशियंट आहे का, त्याचा इफेक्ट काय आहे? आणि तुम्ही बेम्पेस्टा ही एक ऍडव्हान्स टॅबलेट, त्याच्याबद्दल एलडीएल साठी
0: ते कोणत्या तेलाबद्दल विचारलं यांनी?
2: करडी करडी
0: करडी म्हणजे इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्यांना?
2: सनफ्लावर।
0: हा सर, ते आम्ही आताच सांगितलं ना, थोड्या वेळा आधीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की त्याच्यामध्ये पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात, त्यामुळे ते घेऊ शकतात पण लिमिटेड क्वांटिटी, जेवढं सजेस्टेड आहे त्यानुसार। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बेम्पेटोइक ऍसिड, ते एक नवीन कोलेस्ट्रॉल लोवरिंग मेडिसिन आहे, ते एक सेकंड लाईन मेडिसिन आपण म्हणत असतो। फर्स्ट लाईन जी ट्रीटमेंट आहे कोलेस्ट्रॉलसाठी ती आहे तुमचं वॉकिंग आणि एक्सरसाइज। सेकंड आहे स्टॅटिन्स, स्टॅटिन्स म्हणजे अटोरवास्टॅटिन, रोझवास्टॅटिन। थर्ड त्याच्यामध्ये आलेले आहेत नंतर पुढे एझिटिमाइब आहे, बेम्बेडॉइक ऍसिड आहे, आणि फोर्थ आहे त्यामध्ये आणखी पीसीएसके इनहिबिटर्स किंवा काही जीन्स थेरपीज आहेत, तर ते आहे त्याच्यामध्ये ऍडव्हान्स ऍडव्हान्स ऍडव्हान्स आहे, पण प्रायमरी बेसिकली स्टॅटिन्स।
1: बिलकुल।
0: आणि त्यांचा तिसरा प्रश्न काय होता?
1: एक और फोन ले लेते हैं। हॅलो
3: हॅलो नमस्कार डॉक्टर साहेब।
4: नमस्कार,
3: वाघ बोलतोय सर।
4: हा बोला
3: सर। तुम्हाला विचारायचं जसं पेसमेक,
1: हॅलो
4: पेस, हॅलो
3: कंडिशन मध्ये लावा लागते व पेसमेकर लावल्यावर काही त्यांना लिमिटेशन येतात का, मर्यादा येतात का?
4: हो देखा, पेसमेकर जेव्हाही आपण हार्ट ब्लॉक म्हणतो किंवा पेशंटला 2-3 कंडिशन्स असतात, एक तर ज्यांना कम्प्लीट हार्ट ब्लॉक होतं त्यांना पेसमेकरची गरज पडते, दुसरं म्हणजे ज्यांना आपण सडन सिंकोप असतं आणि सिंकोपमध्ये आपण बघितलं आपण त्यांचं हॉल्टर करतो आणि हॉल्टरमध्ये दिसतं त्यांना अधूनमधून लॉंग पॉझेस असतात, ज्याला सिक सायनस म्हणतो की सायनस सिक झालाय, तर अधूनमधून तो जो एस ए नोड आहे त्याची फायरिंग चुकते आणि एक पॉज येतो आणि तो पॉज जर 3 किंवा 4 सेकंदाचे जास्त गेला तर तुम्हाला सिंकोप म्हणजे चक्कर येणं आणि बेशुद्ध पडण्याच्या 2 सेकंदात असं होऊ शकतं। अशा कंडिशनमध्ये आपण पेसमेकर टाकतो आणि पेसमेकर टाकल्यानंतर सहसा जर तुम्ही फिजिओलॉजिक पेसमेकर टाकलाय, जसं म्हणजे DDD पेसमेकर म्हणजे एट्रियालाही आपण पेस करतो आणि व्हेंट्रिकललाही पेस करतोय, दोन्ही चेंबरला ड्युअल चेंबर पेसमेकर, तर ते फिजिओलॉजिक पेसमेकर असतात आणि जमेस्तर जे काही ऍक्टिव्हिटी आहे तुम्ही करू शकता, त्याच्यात काही रिस्ट्रिक्शन नसतं। फक्त जो रिस्ट्रिक्शन असतो जे आम आहे तुमचं ते खांद्याच्यावर नाही घ्यायचं पहिले 2-3 महिने, एकदा पेसमेकरची हिलिंग व्यवस्थित झाली त्याच्यानंतर तुम्ही तो आम वर घेऊ शकता, त्याचा काही इश्यू नाही आहे। पण एक विग्रस जसं बॉलिंग ऍक्शन म्हणतो आपण क्रिकेटमध्ये, असे ऍक्शन करणं योग्य नाही, कारण काही पेसमेकरची बॅटरी खांद्यावरच ठेवतो आपण आणि तिथनं ती मायग्रेट होऊ शकते अशा ऍक्शन्समुळे। तर असे ऍक्टिव्ह ऍक्शन्स जे असतात ज्यांना सर्कमडक्शन आमचं करावं लागतं म्हणजे गोल गोल फिरवावं लागतं बॉलिंग सारखं, तशी ऍक्शन्स नाही करावे, बाकी सर्व रुटीन तुमचं बाकी रुटीन राहतं।
1: बिलकुल। एक आणखीन फोन घेऊयात। हॅलो
2: सर, तिसरा प्रश्न झोपेबद्दल होता की डायरेक्ट?
0: हां हां हां बरोबर बरोबर। तर झोपेबद्दल असं आहे की तुमचे किती गाढ झोप लागलेली आहे, मी बरोबर विचारत होतो की तिसरा प्रश्न कोणता आहे, किती गाढ झोप लागलेली आहे ते सुद्धा, क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ स्लीप दोन्ही महत्वाचं आहे। तर मिनिमम 6 ते 7 तासाची झोप गरजेची असते, तुमच्या ऍक्टिव्हिटी लेवलवर सुद्धा डिपेंड असते। तुमचं जर मेहनतीचं काम असेल किंवा तुम्ही स्पोर्ट्स पर्सन आहे तर तुम्हाला जवळपास 7 ते 8 तास झोप घ्यावी लागत असते, आणि जर तेवढी ऍक्टिव्हिटी नाही आहे आणि तुम्हाला 5 तासानंतर सुद्धा एकदम चांगली झोप झालेली आहे, गाढ झोप झालेली आहे, उठल्यानंतर फ्रेश वाटत असेल, तर कोणाला 5 तास सुद्धा सफिशियंट असते, पण एक ऍव्हरेज 6 ते 7 तास। आणि झोप ही खूप महत्वाची असते। मी तर हे सांगू इच्छितो की एक्सरसाइज करणाऱ्या पर्सनसाठी तर ती जास्त डबल महत्वाची आहे, कारण जो एक्सरसाइज करत आहे मेहनतचं काम करत आहे पण जर झोप व्यवस्थित घेत नाहीये तर त्याची कार्डियक रिस्क जास्त वाढत असते, कारण बॉडीचं रिपेअर मेकॅनिझम हॉल्ट झालेलं आहे।
1: बिलकुल बिलकुल। एक

0: किन फोन ये थे? हेलो हेलो हेलो
1: हेलो
0: हाँ नमस्कार।
2: एक तो अमित तुम्ही तुमचा रेडिओ सेट कमी करा जरा।
1: साधी पाठदुखी आणि हृदयरोगातल्या पाठदुखीत कसा फरक करायचा?
3: हृदयरोगात ची जी पाठदुखी आहे ती जे सोबतचे दुसरे सिम्टम्स आहेत त्यावरनं ओळखता येते। पाठ दुखायला लागली, अचानक कपाळावर घाम फुटला आणि अंगावर घाम फुटला आणि दम लागायला लागला किंवा एकदम मूर्छितावस्थासारखं वाटलं तर ते फक्त पाठदुखी आपल्या बोन्सची नसते, स्पाईनची नसते, तर ती हार्टची असू शकते। आणि बाकी तुमचे जे रिस्क फॅक्टर्स आहेत त्याच्यावर सुद्धा आहे, जसं तुम्हाला बीपी आहे का, शुगर आहे का, डायबिटीज आहे का, त्यामुळे नाही का आपण जेव्हा पाठदुखी फक्त म्हणत असतो पेशंट आणि एक सर्टन रिस्क फॅक्टर्स आहेत त्याला हार्ट प्रॉब्लेम होण्याचे, तर त्याला आपण शंकेच्या नजरेने बघत असतो की ही पाठदुखी फक्त स्पाईनची आहे का, पहिल्यांदा आपल्याला बघायला पाहिजे हार्टची आहे का, असं आहे। आणि तिसऱ्या प्रकारचा एक पाठदुखी आहे जेव्हा खूप भयंकर पाठदुखी होत असते, एकदम जसं टिअरिंग पेन म्हणतात त्याला, असं अचानक सुरू झालं तर ते हार्टपेक्षाही पुढे जाऊन एक मोठी धमनी असते आओर्टा, तर त्यामध्ये सुद्धा क्रॅक असण्याचे चान्सेस असतात। तर अशा प्रकारचे जे पाठदुखीचे जे प्रकार आहेत, आणि नंतर सर्वात कॉमन प्रकार आहे स्पाईनची पाठदुखी। असं नाही की प्रत्येक पाठदुखी आपण हार्टचा आहे का हार्टचा आहे का, तर ते मेनली तुमच्या डॉक्टरचं काम आहे की तुम्हाला कोणत्या दिशेने ट्रीटमेंट घेऊन जाणे, दिशा ठरवणे डायग्नोसिसची, तर ते तुमच्या डॉक्टरचं काम आहे।
2: अशी दोन तीन वेळा झालेली आहे गोष्ट, जेव्हा ते टेअरिंग पेन जेव्हा म्हटलं त्यांनी पाठीला, पाठीचं पेन ते एओर्टिक डायसेक्शन होता आणि ओरिजिनल डायग्नोसिस, कारण काय एओर्टिक डायसेक्शन मध्ये जे रक्तवाहिनी असतात हार्टचे तेही ब्लॉक होतात, तर ईसीजी मध्ये तुम्हाला वाटतं हार्ट अटॅक आहे, तर एक ऑर्डिनरीत कुठेही गेलं तर असं, मग ते काय डायग्नोसिस ऑफ एक्सक्लुजन असतो। आणि ही जी कंडिशन आहे एओर्टिक डायसेक्शन, ती एक अत्यंत एमर्जन्सीची कंडिशन आहे, ते म्हणजे जर डायग्नोज झालं तर ताबडतोब त्याच वेळी ऑपरेशन करावं लागतं, नाही तर पेशंटचं जगण्याचे चान्सेस फार कमी होऊन जातात।
0: आपल्याजवळ शेवटचा अगदी एक ते दीड मिनिट उरतोय, तेव्हा जाते जाते हम अपने पेशंट्स को क्या बताएंगे की जानकारी रखना तो जरूरी है लेकिन उस जानकारी का उपयोग किस तरह से।
2: घबराइए मत, सबसे पहले अपने आप से सच बोलिए
0: जी,
2: सबसे इम्पोर्टेंट ये है, खुद से सच बोलिए। अगर आपको तकलीफ है तो वो आप ही जानते हो कि आपकी तकलीफ कैसे बढ़ रही है ओवर अ पीरियड ऑफ टाइम, कोई दूसरा नहीं जानता। आप अपने आप को अगर उस तकलीफ से छूटने के लिए धीरे धीरे अपनी एक्टिविटी कम कर रहे हो तो आप खुद जानोगे, तो उसमें आपकी सच्चाई जरूरत है। अगर आपको डॉक्टर पूछता है कि आपने अपनी एक्टिविटी कम करी, मैं बताता हूँ मेरे पास मेजोरिटी 50% लोग कबूलते हैं कि लास्ट 6 महीने में हमने हमारी एक्टिविटी कम कर दी, और ये इंटरव्यू में होता है, तो ये आप ध्यान रखिए, खुद से सच बोलिए और आपका हार्ट बहुत सेहतमंद रहेगा।
0: जी बिल्कुल। श्रोताओं आप सुन रहे थे कॉफी विद कार्डियन, ये लाइफ ऑन इन प्रोग्राम। ये प्रोग्राम आप तक लेकर आए थे कार्डियन हॉस्पिटल धंतोली नागपुर। इस प्रोग्राम के लिए आज हमें तकनीकी सहयोग मिला सुभाष शास्त्रकार और मोहन हेडाउ से, प्रस्तुति सहयोग मिला अतुल साखरकर का। प्रोग्राम की प्रस्तुतकर्ता थी संगीता अरसपुरे। डॉक्टर निकुंज पवार और डॉक्टर सूर्य प्रकाश असावा के साथ मैं कल्याणी गोखले अब आपसे इजाजत चाहती हूँ। नमस्कार।
2: नमस्कार।
0: कॉफी विद कार्डियन लाइव फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नागपूर आणि विविध भारती नागपूर वरून एकाच वेळी।
4: एफएम बँड 14.6 मेगाहर्ट्ज पर आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है। 10:30 हुए हैं। लीजिए प्रस्तुत है कार्यक्रम मिश्र संगीत। कार्यक्रम का आगाज करते हैं आदित्य रिखारी की इस प्यारे से नगमे से।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोताओ अभी सुनते हैं शौर्य सक्सेना की आवाज में रजनीश पाल का लिखा गीत.

0: कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या परिषदेला अभिनेता आमिर खान, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती आहे. तसंच राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शरद गडाक, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांची विशेष उपस्थिती आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केली. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली जाईल असं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. राज्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते काल नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा. यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. चांदीच्या आयातीवर सरकारनं निर्बंध घातले आहेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारा सांगितलंय. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नाडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा अंतिम सामन्यात पराभव केला. राज्यात काल सर्वाधिक तापमान 46° सेल्सिअस इतकं अमरावती आणि वर्धा इथे नोंदवलं गेलं. अकोल्यात 45.4° सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. दरम्यान येत्या 2 दिवसात विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 11:57 ऐकू शकाल. नमस्कार.
1: एफएम बँड 100.6 MHz पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. 11 बजने को है. लीजिए प्रस्तुत है कार्यक्रम मधुमालती.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: श्रोताओ अभी आप सुन रहे थे कार्यक्रम मधुमालती एफएम बँड 100.6 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 11:57 झाली आहे. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. निवडणूक आयोगानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या 16 जागांसाठीची निवडणूक जाहीर केली आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांची विधान परिषदेची जागा रिक्त झाली आहे. या एका जागेसाठीही निवडणूक जाहीर झाली आहे. 1 जूनपर्यंत या

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: खास अवसर पर जब पूरा परिवार इकट्ठा होता है, गीत संगीत की महफिल जमती है, तब वहाँ का माहौल इतना खूबसूरत हो जाता है जिसका हम शब्दों में वर्णन नहीं कर सकते.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: नागपुरात आयोजित जलक्रांती परिषदेत ते बोलत होते. प्रत्येक गावात नदी खोलीकरण, रुंदीकरण आणि जलसाठा निर्माण करण्यासाठी लोकचळवळ उभी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी राज्य सरकारनं जलसंधारणासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती दिली. नाम फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते नाना पाटेकर यांनी गाव आणि पाण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्र येऊन काम करण्याचं आवाहन केलं. याशिवाय त्यांनी त्यांच्या संस्थेच्या कामाच्या विस्ताराची माहिती दिली.
1: की सगळे मिळून आपण काम, वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या ठिकाणी जर ज्या काम करत असतील तर आपण एकमेकाला जोडून घेऊया. मला काय करता येईल, तुम्हाला काय करता येईल, आपण सगळे मिळून असे टाटा आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांच्या बरोबर आपला एमओयू झाल्यामुळे आपल्याला कामाची म्हणजे सतत काम, पैशाची भ्रांत नाही, सतत काम करत राहणं. लहान लहान गावामध्ये राहणारी मुलं आता शहर सांभाळतात.
0: नाम फाउंडेशनचे सचिव मकरंद अनासपुरे यांनी शाळा महाविद्यालयात जलसंधारण प्रशिक्षणाची गरज व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे समाजानं संवेदनशीलतेनं पाहण्याची गरज व्यक्त करत निसर्गाचा आपण विचार केला नाही तर निसर्गही आपला विचार करणार नाही असा इशारा त्यांनी दिला. या परिषदेत जलसंवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी विविध जलप्रहरींचा सत्कार करण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा गोंदिया, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपूर दौऱ्यात विदर्भ विभागीय समाज कल्याण विभागाचा आढावा घेतला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकारच्या शिष्यवृत्तीत भारत सरकारचा वाटा 60% करण्यात आला असून राज्याचा वाटा 40% आहे अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. वर्ष 2024-25 विदर्भात 422 आणि 25-26 458 अॅट्रॉसिटीच्या घटना घडल्या असून दलित कुटुंबातील कुणाचा खून झाला असल्यास त्या घरातील एकाला राज्य सरकारकडून नोकरी दिली जाते. अशा घटनांपैकी 77 जणांना विदर्भात नोकरी मिळाली आहे असं आठवले यांनी सांगितलं. तसंच 70 शासकीय वसतिगृहात 7160 विद्यार्थी शिकत असून ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत वर्षाला 60,000 रुपये मिळत असून नागपुरात 5120 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे अशी माहिती त्यांनी दिली. जनगणनेत धर्मांतरित बौद्धांना धर्मबौद्ध आणि अनुसूचित जातीतील जात नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं. विदर्भात आंतरजातीय विवाहांचं अधिक प्रमाण ही स्वागतार्ह बाब असल्याचं आठवले यांनी यावेळी सांगितलं.
2: इंटरकास्ट मॅरेजची माहिती घेतली तर 23-24 1404 इंटरकास्ट मॅरेजची प्रकरण नोंद आहे. 24-25 3,610 ची नोंद आहे आणि 25-26 6,120 म्हणजे नेहमीच्यामध्ये इंटरकास्ट मॅरेजचं प्रमाण विदर्भामध्ये मोठं आहे. म्हणजे समाज एकत्र येण्याच्या प्रक्रियेला एक यामुळे चांगली गती येणार आहे.
0: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयने पुण्यातून अटक केली आहे. काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून सीबीआयनं संशयित दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असल्याचा संशय आहे. मोटेगावकर यांनी इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवून अनेक जणांना दिली असं सीबीआयनं म्हटलंय. वरिष्ठ आयएएस अधिकारी सौरभ विजय यांनी आज भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात युआयडीएआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. 1998 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी असलेले सौरभ विजय यांनी राज्य शासन तसंच केंद्र शासनात विविध महत्वाच्या पदांवर काम केलंय. राष्ट्रपती सचिवालयात संचालक तसंच अमेरिकेतील जागतिक बँकेत भारतासह 4 देशांच्या कार्यकारी संचालकांचे सल्लागार म्हणूनही त्यांनी महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या.

आले आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी आज शपथ घेतली. थिरुअनंतपुरममध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गडचिरोली पोलिसांनी नागपुरातील एका फ्लॅटमध्ये बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. प्रमोद कोवे यानं 100 रुपयाच्या 21 बनावट नोटा एटीएममध्ये जमा करण्याचा प्रयत्न केला असता हा प्रकार उघडकीस आला. चौकशीतून पोलिसांनी नागपुरातील फ्लॅटवर छापा टाकून छपाईसाठी वापरलेलं साहित्य जप्त केलं. यामध्ये कलर प्रिंटर, बॉन्ड पेपर, कटर आदींचा समावेश आहे. सर्व आरोपींना न्यायालयानं 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी आदि कर्मयोगी अभियान अंतर्गत 187 गावांमध्ये आदि सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आली असून आता पुढील टप्प्यात जनभागीदारी अभियान राबवण्यात येणार आहे. 18 ते 25 मे दरम्यान विविध शिबिरं आणि उपक्रमांच्या माध्यमातून आदिवासी नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर दिला जाणार आहे. वाशिम जिल्ह्यात प्रचंड उष्णतेसोबतच पेट्रोल डिझेल टंचाईचं दुहेरी संकट नागरिकांसमोर उभं ठाकलंय. सलग चौथ्या दिवशी इंधन टंचाई कायम असल्यानं पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून शेतकरी इंधनाची प्रतीक्षा करत आहे. खरीपपूर्व मशागतीची कामं डिझेल अभावी ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जाते. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात उष्माघातामुळे दुसऱ्या मृत्यूची घटना समोर आली असून पिंपळखेड इथल्या 50 वर्षीय रामेश्वर जांभळे यांचा मृत्यू झालाय. ते दानापूर ते वारखेड मार्गावर जात असताना झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. शवविच्छेदनानंतर मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचं स्पष्ट झालं असून तालुक्यात उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विदर्भात आज अकोला इथं 46.3° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. विदर्भात आज अमरावती जिल्ह्यात दुपारी 2:30 मोजलेल्या तापमानानुसार सर्वाधिक 45.6° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ वर्धा इथं 45.4° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. नागपुरात आज 43° सेल्सिअस इतक्या कमाल शुष्क तापमानाची नोंद झाली. तर बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 42 ते 43° सेल्सिअस दरम्यान नोंदवण्यात आलं. विदर्भातील अत्याधिक उष्णतामानामुळे आज अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून हा अलर्ट उद्या देखील अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये कायम राहणार आहे. दरम्यान आज गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पर्जन्यमान राहू शकतं असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केला. तीव्र उष्णतेमुळे वाढत्या उष्माघाताच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयानं नागरिकांसाठी व्यापक आरोग्य सल्ला जारी केला आहे. पुरेसं पाणी पिणं, कडक उन्हात बाहेर जाणं टाळणं, हलके सुती कपडे परिधान करणं तसंच हंगामी फळं आणि इलेक्ट्रोलाइट युक्त पेयांचं सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईमधल्या चिदंबरम स्टेडियमवर यजमान चेन्नई सुपर किंग्जचा मुकाबला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंवर्धन हीच प्रभावी गुरुकिल्ली असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं जलक्रांती परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. विदर्भात वाढत्या आंतरजातीय विवाहांचं प्रमाण स्वागतार्ह असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं प्रतिपादन. 100 रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपूरच्या 14 जणांना गडचिरोली पोलिसांद्वारे अटक आणि अकोल्यात उष्माघाताचा दुसरा बळी. विदर्भातील अनेक जिल्ह्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

विविधभारती नागपूर केंद्र एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर श्रोतव्य सायंकाळचे 6:15 झालेले आहेत. मराठी गीतांचा सांजरा कार्यक्रम प्रसारित करणार आहोत. त्यापूर्वी एक निवेदन. आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वरसंध्या 2026 आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचे आयोजन मंगळवार दिनांक

19 मे म्हणजेच उद्या ला संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथे करण्यात आले आहे. या सभेचे सुप्रसिद्ध सुगम या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्री श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, श्री प्रसन्न जोशी यांचं गझल गायन, तसंच प्रसिद्ध सुगम गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूरतर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे. मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत. स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखांनी केलेले आहे. निवेदन संपलं.

श्रोतेहो नमस्कार. वेदवर्तीच्या सांजरा कार्यक्रमात तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नेहमीप्रमाणे आजच्या सांजरा कार्यक्रमाची सुरुवात देशभक्ती गीताने करणार आहोत. आणि आजच्या या सांजरा कार्यक्रमात मी आहे तुमच्यासोबत, तुमचा रेडिओ सखा दीपक मेहर. चला तर सुरुवात करूया या देशभक्ती गीताने आजच्या सांजारा कार्यक्रमाची.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकत होता शूर आम्ही मराठे हे गीत. मराठा तितका मिळवावा या चित्रपटातलं हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं, शांता शेळके यांची रचना आणि संगीत दिलं होतं आनंद घन यांनी. मित्रांनो, आजच्या सांसारा कार्यक्रमात आपण एका अवलियाची गोष्ट सांगणार आहोत, ज्याचा नुसत्या नावावर थिएटर बाहेर हाऊसफुलचे बोर्ड लागायचे आणि आपण विचार अगदी बरोबर करताय. 25 ऑक्टोबर 1954 गिरगावात जन्मलेला हा मुलगा मराठी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आणि कॉमेडी किंग म्हणून उदयास आला. नाव आहे लक्ष्मीकांत बेर्डे, पूर्ण नाव लक्ष्मीकांत पांडुरंग बेर्डे, जो सुरुवातीला घराचा गाडा चालवण्यासाठी लॉटरीचे तिकिटे विकायचा, पण त्याच्या डोळ्यात स्वप्न होतं अभिनयाचं. गिरगावच्या गणेशोत्सवात नाटके करताना त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली आणि टूर टूर शांतीचं कोट चालू आहे, कार्टी चालू आहे आणि बिघडलेले स्वर्गाचे दार या नाटकांद्वारे त्यांनी आपल्या अष्टपैलू अभिनयाची चुनक दाखवून दिली. तर कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवित आहोत धूमधडक चित्रपटातलं सुरेश वाडकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत, संगीत अनिल मोहिले यांचं.

श्रुतीव आत्ताच आपण जे गीत ऐकलं ते होत धडाकेबाज या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि प्रवीण दवने सुरेश वाडकर यांच्या सुरात प्रवीण दवने यांची शब्दरचना अनिल मोहिले यांनी या गीताला स्वरबद्ध केलं होतं. श्रुतीव लक्ष्मीकांत बर्डे यांनी सुरुवातीला मुंबई मराठी साहित्य संघात तब्बल 7 वर्ष कर्मचारी म्हणून नोकरी केली आणि त्यांनी तिथे छोट्या मोठ्या भूमिका साकारण्यास सुरुवात केली. मुंबई मराठी साहित्य संघात पडद्यामागे काम करता करता त्यांना टूर टूर नाटक मिळालं आणि तिथून सुरू झालं एक वादळ. हे वादळ 84-85 मध्ये रुपेरी पडद्यावर आलं. महेश कोठारे यांनी धूमधडका चित्रपट बनवला आणि लक्ष्मीकांत बर्डे नावाचा लक्ष्या अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका झाला. चला तर मग आता ऐकूया धूमधडका या चित्रपटातलं गीत सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या स्वरात. शांताराम नांदगावकर यांची रचना आहे, संगीत दिलाय अनिल अरुणी यांनी.

श्रोते हो, आपण ऐकता मराठी गीतांचा कार्यक्रम सांजदरा विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून FM बँड 100.6 MHz वर. कार्यक्रमात घेऊया छोटासा अंतराल.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: ആകാശവാണി അറ്റ് 90
1: सांजारा कार्यक्रम ऐकणार आहे. सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा या आजच्या कार्यक्रमात स्वागत आहे. श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण बोलतोय मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार आणि कॉमेडी किंग लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी. श्रोते हो, धूमधडका ही तर नुसती सुरुवात होती, त्यानंतर मराठी सिनेमाला एक अशी जोडी मिळाली ज्यांनी इतिहास रचला, जय वीरूसारखी लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ. अशोक लक्षा स्क्रीनवर आले की टेरर्समध्ये हसून हसून लोकांच्या पोटात कळा यायच्या. दे दनादन, भूतकाळाचा पाहुणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1988 आलेला अशी ही बनवाबनवी हा चित्रपट. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही मराठी सिनेमाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी जोडी मानली जाते. त्यांनी एकत्र जवळपास 50 चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. अशी बनवाबनवीमधला लक्ष्या साडी नसून जेव्हा पार्वती बनला तेव्हा त्याने अभिनेत्रींनाही मागे टाकलं. या चित्रपटात सचिन पिळगावकर, अशोक सराफ आणि लक्ष्या यांच्यावर चित्रित झालेलं एक छानसं गाणं आता आपण ऐकणार आहोत. हे गाणं आहे अशी बनवाबनवी चित्रपटातलं, शैलेंद्र सिंग, सुरेश वाडकर आणि सहकारीने गायलेलं, शांतनाम नांदगावकर यांचं संगीत दिलं, अरुण पडवाल यांनी.

मित्रांनो, अनेक लोकांना असं वाटतं की लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बर्डे फक्त विनोद करायचा, पण 1992 आलेल्या एक होता विदूषक चित्रपटात त्यांनी साकारलेला अब्बूराव त्यांच्यातील कसलेल्या अभिनेत्याची ओळख करून देतो. आपला हा मराठी भाग फक्त महाराष्ट्रातच थांबला नाही, तर 1979 राजश्री प्रोडक्शनने त्यांना हिंदीत ब्रेक दिला. चित्रपटाचं नाव होतं मैने प्यार किया. सलमान खानचा तो नोकर आणि मित्र या भूमिकेत सगळ्यांनाच भावला. त्यानंतर साजन, बेटा, 100 डेज आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात मोठा हिट चित्रपट म्हणजे हम आपके है कौन. बॉलिवूडमध्ये राहूनही त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी कधीच सोडली नाही. त्यांनी प्रिया अरुण यांच्याशी लग्न केलं आणि स्वतःची अभिनय आर्ट्स ही प्रोडक्शन कंपनी काढली.

कार्यक्रमात आता दे दनादन चित्रपटातलं सुरेश वाडकर ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत ऐकवत आहोत. संगीत दिलंय अनिल मोहिले यांनी.

0: जायचं नाही भिऊन चालायचं नाही आता धरलाय तुझा मी हात
1: श्रुती हो तुम्हाला माहीत नसेलच आपले लक्ष्मीकांत बर्डे एक उत्तम अभिनेते तर होतेच पण ते एक उत्तम गिटार वादक सुद्धा होते आणि सोबतच व्हेंट्री लोकलिस्ट म्हणजेच पोटातून आवाज काढणारे बाहुली नाट्य कलाकार सुद्धा होते. पोटातून आवाज काढण्याची त्यांना ही कला अवगत असल्यामुळे त्यांनी झपाटलेल्या चित्रपटात बाहुलीसोबतचे सीन्स अत्यंत नैसर्गिकरित्या साकारले होते. बाहुली समोर नसतानाही त्यांनी दिलेले हावभाव खूपच लाजवाब होते. लक्ष्मण बेर्डे यांना त्यांच्या अभिनयाची सुरुवातीला केलेल्या लेक चालली सासरला आणि त्यानंतर धूमधडका या चित्रपटांसाठी सलग 2 वर्ष फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता मराठी पुरस्कार मिळाला होता. या व्यतिरिक्त त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बॉलिवूडमध्ये आपल्या विनोदाने प्रेक्षक

त्यांना भुरळ पाडणाऱ्या लक्ष्याला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता, बेस्ट परफॉर्मन्स इन अ कॉमिक रोल या श्रेणीत तब्बल 4 वेळा नामांकन मिळालेले होते. अशा या अष्टपैलू कलाकार आपल्याला हसवलं. परंतु जो माणूस आयुष्यभर सगळ्यांना हसवत राहिला त्याच्या नशिबात मात्र शेवटचा काळ खूप कठीण होता. किडनीच्या आजारामुळे वयाच्या अवघ्या 50व्या वर्षी 16 डिसेंबर 2004 रोजी सर्वांच्या लाडक्या लक्ष्याने जगाचा निरोप घेतला. संपूर्ण महाराष्ट्र त्या दिवशी रडला होता. मित्रांनो, लक्ष गेला तरी त्याची कला, त्याचा तो निखळ अभिनय आजही आपल्यासोबत आहे. आज त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे आणि मुलगी स्वानंदी बेर्डे हा वारसा पुढे चालवत आहे. वेळ झाली आता निरोप घेण्याची. आजच्या या सांजारा कार्यक्रमातून मी तुमचा रेडिओ सुखा दीपक मेहर आता घेतोय तुमची आजच्या या कार्यक्रमातून रजा या गीतासोबत.

श्रुतीहून सादर कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकत होता हमाल दे धमाल चित्रपटातलं गीत आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या सुरात. विवेक आपटे यांची शब्दरचना होती, संगीत दिलं होतं अनिल मोहिले यांनी. या गीतावर आजचा सांजार कार्यक्रम आता संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून.

ಶ್ರುತಿಯು ಹಲೋ ಡಾಕ್ಟರ್, ಯಾ ಫೋನ್ ಇನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವಿಶೇಷ ನಿವೇದನೆ ಕ ಮಂಗಳವಾರ ದಿನಾಂಕ 21 ಮೇ 2026 म्हणजेच उद्या सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे गोल्डन अवर्स फर्स्ट 60 मिनिट्स. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर दीपक जेसवाणी. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 4969400067 आणि 2560101. आणखी एक फोन नंबर आहे 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 19 मे म्हणजेच उद्या सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी निवेदन.

0: पॉडकास्ट और वायरल रील्स के शो में सोचो असली ओजी कौन है। बॉस रेट्रो इज द न्यू कूल और इंडिया का सबसे पहला ट्रेंड सेटर है अपना आकाशवाणी। वही सुकून वाली वाइब, म्यूजिक और सॉलिड इन्फो पूरे 90 सालों से नॉन स्टॉप ट्रेंडिंग। ट्यून इन करो क्योंकि लेजेंड्स कभी आउटडेटेड नहीं होते। आकाशवाणी 90 इयर्स से इंडिया की ओरिजिनल आवाज।
1: वेदवर्धीचं नागपूर केंद्र प्रसारित करत आहोत ठळक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज 4 वाजताच्या दरम्यान लग्नाच्या वराडाच्या ट्रकचा भीषण अपघात झाला असून 12 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत। जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालय आणि धुंदलवाडी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। मागील त्याला सौर कृषीपंप योजनेत आता सामायिक 7-12 असलेल्या शेतकऱ्यांनाही लाभाचा मार्ग मोकळा झाला असून शासनानं तांत्रिक अडचणी दूर केल्या आहेत। भागीदारांच्या संमतीनं हिस्साधारक शेतकरी सौर पंपासाठी महावितरणकडे अर्ज करू शकणार असल्यानं अधिकाधिक शेतकऱ्यांना दिवसा मोफत आणि सुरक्षित सिंचनाची सुविधा मिळणार आहे। नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 1000 शेतकऱ्यांनी या योजनेतून सौर ऊर्जेचा लाभ घेत वीज बिल शून्यावर आणलं आहे। भंडारा जिल्ह्याच्या विकास कामांना गती देण्यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विविध शासकीय प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला। यामध्ये उत्पादन शुल्क प्रशासकीय इमारत, नवीन शासकीय विश्रामगृह, महिला आणि बाल रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा परिवहन कार्यालयाच्या इमारतींचा समावेश होता। हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना आधुनिक आणि सुलभ सेवा मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं। केंद्रीय माहिती आयोगानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत सार्वजनिक प्राधिकरण नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे। आयोगानं म्हटलं की BCCI ही खासगी आणि स्वायत्त संस्था असून तिच्यावर सरकारचं व्यापक नियंत्रण नाही, त्यामुळे BCCIला RTI अंतर्गत माहिती देणं बंधनकारक राहणार नाही। यापूर्वी 2018 आयोगानं BCCIला सार्वजनिक प्राधिकरण घोषित केलं होतं। नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियानं आज 18 मे पासून इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स EGR क्षेत्रात थेट व्यवहारांना सुरुवात केली आहे। शनिवारी घेण्यात आलेल्या सर्वसमावेशक सराव व्यवहाराच्या यशस्वी आयोजनानंतर हा आरंभ करण्यात आला आहे। ही सराव प्रक्रिया कोणतीही त्रुटी किंवा प्रणालीतील त्रुटींशिवाय पूर्ण झाली होती आणि त्यानुसार सर्व यंत्रणा पूर्वनियोजित रचनेनुसार सुरळीतपणे काम करत असून थेट व्यवहारांना सुरुवात झाली आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील बातमीपत्र आपण रात्री 8:42 ऐकू शकाल। नमस्कार।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: विविध भारतीचं नागपूर केंद्र FM 100.6 मेगाहर्ट्सवर थोड्याच वेळात प्रसिद्ध केलेलं ठळक मराठी बातम्या आणि 8:45 हिंदी बातम्या. सुरुवातीला ठळक बातम्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, त्यानंतर हिंदी बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन उद्या मंगळवार दिनांक 19 मे रोजी संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलं आहे. या सभेत सुगम गायक श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, प्रसन्न जोशी यांचं गझल गायन, तसंच सुगम गायिका हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर

यांची भावगीतं सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे. मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत. पेट्रोल डिझेल आणि गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत महत्वाची बैठक घेण्यात आली असून नागपुरात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. यावेळी नागरिकांनी इंधनाचा वापर काटकसरीनं करण्याचं आवाहन त्यांनी केलं. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या निमित्तानं भारतीय टपाल विभागानं आज नागपूरच्या सिव्हिल लाईन स्थित मध्यवर्ती संग्रहालयात विशेष पाकिट आणि 3 टपाल तिकिटांचं प्रकाशन

विशेष पाकिट आणि तीन टपाल तिकिटांचं प्रकाशन केलं. या तीन टपाल तिकिटांमध्ये निरंजनी कट्यारी आणि मध्यवर्ती संग्रहालयाचं एक विशेष दृश्य या चित्रांचा समावेश आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडियमवर सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 4 गडी बाद 100 धावा झाल्या होत्या. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागातर्फे दिनांक 18 ते 23 मे दरम्यान अकोला तसंच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार आवश्यक दक्षता घेण्याबाबत आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 वाजून ऐकू शकाल. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.